0: यानंतर त्या शांतिवनामध्ये धम्मकाय फाउंडेशन आणि भारतीय बौद्ध परिषद यांच्या माध्यमातून बरेचसे कार्यक्रम आयोजित केले जाते. आता धम्मकाय फाउंडेशन मध्ये जी युनिव्हर्सिटी आहे,
1: प्रथम अशी the 135th birth anniversary of Dr. Baba Saheb Ambedkar, organized by Wat Phat Samaga and Indian Buddhist Council at Shantiwan Dhammachiyo Buddha Vihara, Nagpur, India. This profoundly meritorious activity has arisen from the noble aspiration of Rongpo Dhammachiyo, whose desire for all Buddhist sons to be united as one, like the same.